वशवद ज्ञाते मुन्य पुहमसोत्तो यांतकसी यस्वावमुआय फतोस्पल्लात्यदोराहकिस्तित हर्राहार्मिहमुपच्चिली आमेन.